नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेवाय नमस्तंगपेहवाय नमस्तंगजनमे नमस्तंगसुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे

सुख सुखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग नमो सर्व ज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्व मंत्रंग नमो सर्व जंत्रंग नमो सर्व दृश्यंग नमो सर्व कृत्संग नमो सर्व रंगे त्रिपंगी नंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजे अभिजे समावतंग प्रसिजे कृपालंग स्वरूपे कुकर्मंग प्रणासी सदा सर्वदारिद्र सिद्धंग निवासी चरपट शांत वे प्रसाद

0: तिन्ने हो लगा रब सेती देखने बिचार रंग हसै रंग रोह चुप पी कर जाहे परवाह नाहे किसे केरी बाज सचे ना
1: दरवाट उपर खर